ते जन कब हुना हारे ताल जो जाने पाशा ताल जो जाने पाशा ते जन कब हुना हारे सो कदे न